तोड़ तो प्याले फेंक तो बोतल मेरे पीछे होलो राम बोलो राम बोलो राम बोलो बोलो बो, बो, बो, बो, बो, बो, बो, बो,